0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE गणसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 105. प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 1 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. परिस्थिती मनाविरुद्ध असेल तर शांत राहा, कारण येणारी वादळं तुम्हाला संपवायला नाही तर स्वतःची ओळख करून द्यायला येतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. मंकीपॉक्स रोगराईची सुरुवात झाली. भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली. घटना आजचीच आहे. साल होतं 2022. K2 शिखर 11 पर्वतरोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शिखरावर निधन झाले तेही आजच्याच दिवशी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली तीही आजच. राजकुमार कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते निर्माते यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तोही दिवस होता आजचा. साल होत 1996. भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. MTV चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरू झाले. दिवस होता आजचा. गुलामगिरी निर्मूलन कायदा 1800 राज्यात गुलामगिरी संपुष्टात आले तेही आजच्याच दिवशी. जोसेफ प्रिस्टले कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेग

वेगळे केले तोही दिवस होता आजचा, साल होत 1774. ख्रिस्तोफर कोलंबस व्हेनेझुएला देशाला भेट देणारे पहिले युरोपियन बनले. आता आजचे जन्मदिवस पाहू. मृणाल ठाकूर, तापसी पन्नू, भारतीय अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. अरुण लाल, यजवेंद्र सिंग, भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मीना कुमारी, हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजच आहे. श्री ज जोशी, कथाकार कादंबरीकार यांचाही जन्म आजचाच. पुरुषोत्तम दास टंडन, राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, भारतरत्न यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू, भक्तिमय सकाळ.

वणधुनी 90.4 एफएम केएलई कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. नोकरी आणि व्यवसाय उत्तम राहतील. वृषभ रास. आज तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन आकर्षण असेल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुमच्या मनात कुणाबद्दल प्रेमाची भावना किंवा काही असेल तर ते व्यक्त करा. कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कपड्यांच्या व्यवसायात आज चांगला नफा होणार आहे. सिंह रास. आज कुणाचेही शब्द मनाला लावून घेऊ नका. नोकरी करणाऱ्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कन्या रास. देवाच्या कृपेने तुमची महत्वाची कामे आज पूर्ण होऊ शकतात. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुभवनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकावे लागू शकते. वृश्चिक रास, आज तुम्हाला एखाद्या अज्ञात स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. नोकरीत नवीन प्रकल्पांवर काम केल्याने तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. धनुरास, आज तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या सकारात्मक विचारांनी आनंदी असतील. बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. मकर रास, आज तुम्ही नवीन काम सुरू कराल. तुम्ही तुमच्या ताकदीच्या आणि धैर्याच्या बळावर पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. कुंभ रास, आज एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. शेवटची मीन रास, आज स्वतःवर विश्वास ठेवा. अधिक नफा मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवसायात भावंडांचा पाठिंबा देखील मिळू शकतो. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुभवनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

ज्यांच्या दूरदृष्टीने घडली असंख्य आयुष्य, ज्यांच्या नेतृत्वाने उजळल्या अनेक दिशा, केली विश्वविद्यालयाचे कुलाधिपती पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना 79 व्या वाढदिवसानिमित्त केली परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा।

ज्यांच्या दूरदृष्टीने घडली असंख्य आयुष्य, ज्यांच्या नेतृत्वाने उजळल्या अनेक दिशा, केली विश्वविद्यालयाचे कुलाधिपती पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना 79 व्या वाढदिवसानिमित्त केली परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा।

ज्यांच्या दूरदृष्टीने घडली असंख्य आयुष्य, ज्यांच्या नेतृत्वाने उजळल्या अनेक दिशा, केली विश्वविद्यालयाचे कुलाधिपती पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना 79 व्या वाढदिवसानिमित्त केली परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आहे राष्ट्रीय मुख स्वच्छता दिन, म्हणजेच नॅशनल ओरल हायजीन डे। या विषयाचं औचित्य साधून आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर गोविंद सुळकर यांना, जे KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे HOD आहेत, तसेच असोसिएट प्रोफेसर सुद्धा। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार, 90.4 KLE कणसूच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार।
0: आज आपण नॅशनल ओरल हायजीन डे बद्दल बोलतोय सर, तर सर्वप्रथम हेच विचारेन की राष्ट्रीय मुख स्वच्छता दिन हा का साजरा केला जातो?
1: प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ह्या दिवशी राष्ट्रीय मुख स्वच्छता दिन किंवा नॅशनल ओरल हायजीन डे, ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या समाजामध्ये ओरल हायजीन, दॅट इज मुख स्वच्छता, ह्याची जागरूकता निर्माण करणे आणि त्या रिलेटेड जे आजार आपल्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये प्रादुर्भाव होतो त्या रिलेटेड माहिती देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रत्येक वर्षी 1 ऑगस्टला राष्ट्रीय मुख स्वच्छता दिन किंवा नॅशनल ओरल हायजीन डे अवेअरनेस म्हणून पुऱ्या देशभरामध्ये साजरा केला जातोय।
0: मग मुखाचं आरोग्य म्हणजेच आपल्या तोंडाचं आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी कसं संबंधित आहे?
1: प्राथमिकता मुख हा आपल्या शरीराचं एक द्वार आहे, ज्याच्यामुळे आम्ही मेडिकल भाषेमध्ये म्हणतो की फिंगर फ्लाईज फूड फोमायटिस आणि फिकल हे 5 F जे आहेत, ज्या गोष्टी आजार तयार करण्यासाठी किंवा शरीरामध्ये प्रादुर्भाव तयार करण्यासाठी त्याचा उल्लेख केला जातो। आणि त्याच्यामधल्या मुख्य ज्या 2 गोष्टी आहेत ज्या फिंगर आणि फिकल और फूड म्हणतो त्याला, म्हणजे आपल्या हातामधून जो काही प्रादुर्भाव होण्याच्या गोष्टी आहेत फूड आणि रिलेटेड त्या ज्या आपल्या फिंगर्समधनं तोंडामध्ये जातात, सो तोंड हा भाग फार महत्वाचा आहे, ज्याच्यामधनं सगळ्या काही गोष्टी एंटर होतात शरीरामध्ये आणि आजाराची एक वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं। नुसतंच पचन संस्थेच्या रिलेटेड काही आजार होत नाहीत, तर शारीरिक आणि रेस्पायरेटरी सिस्टम ज्याला श्वसन संस्था म्हणतो त्याचे पण काही आजार ज्या ओरल ह्याच्यामधनं एंटर होतात शरीरामध्ये।
0: म्हणजे एकंदरीत तोंडाद्वारे आपल्याला अनेक गोष्टी किंवा अनेक किंवा कीटाणू किंवा असं संसर्गजन्य रोग होण्याचे जे हे असतात ते सगळे एंटर करतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात, होण्याचे चान्सेस खूप असतात।
1: हो हो, कारण हा जो मेन एंट्रन्सच म्हणतो, मुखद्वारच म्हणतो, जसं की आपल्या पंचेंद्रियामधला हा एक महत्वाचा भाग आहे जो आपले जे प्रादुर्भाव करणारे घटक आहेत, मग ते बॅक्टेरिया असू दे, व्हायरस असू दे किंवा पॅरासाइट असू दे, काही त्याचे एग्स असतात, त्याची अंडी असतात, म्हणजे आपल्या शरीराचा सगळ्यात कंटॅमिनेटेड पार्ट जो म्हणतो, जो डायरेक्ट तिकडनं आपल्या शरीरामध्ये प्रादुर्भाव होतो तो म्हणजे तोंड आहे।
0: बरोबर, मग याची काळजी म्हणा किंवा तोंडाचं आपल्या आरोग्य यासाठी सर्वात मोठी समस्या कोणती आहे?
1: आता साधारणपणे भारतामध्ये, भारत हा एक विकसित देशाकडे आपण वाट चालतोय, पण जर जगाचं जर प्रमाण बघितलं तर भारतामध्ये ओरल कॅन्सर किंवा तोंडाचा कर्करोग आणि जे पॅरासिटिक डिझीज म्हणतो ज्याला जंतांचे आजार म्हणतो हे भरपूर प्रमाणात आहेत। त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्या ज्या समाजामध्ये हायजीन भाग जो आहे किंवा स्वच्छता जो भाग आहे तो फार कमी आहे। जसं कोविड नंतर बघितलं की लोकांच्या मध्ये भरपूर एक प्रकारचं जागृती झाली की हात धुवायला पाहिजे, पण जेव्हा आपण हात फक्त धुवून चालणार नाही ते योग्य प्रमाणात व्यवस्थित धुतले पाहिजे, तरच त्याचा तो निर्जंतुक होण्याचा चान्स असतो। आणि हिथं जर आपण बघितलं की सगळ्यात मोठी जी अडचण आहे देशाला जागरूक करणे किंवा लोकांना त्याचं महत्व कळून देणे, ते म्हणजे आपला जो देश आहे तो अजून पण काही प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये अशी पद्धत आहे की लोक अजून तंबाखू गुटखा पान आणि भरपूर व्यसन करतात, त्याच्यामुळे त्यांना एकंदरीत जागरूक करणे आणि त्याच्याबद्दल त्याचं महत्व पटवून देणे ही कुठेतरी आम्ही अडतोय। त्याच्यामुळे हा जे तोंडाच्या पद्धतीने जे आजार तयार होतात त्याची तीव्रता जास्तच होत चालते।
0: मग एकंदरीत सर, आपलं तोंडाचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी आपण कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे?
1: पहिल्यांदा एक डॉक्टर म्हणून तर मी सांगेन की लहान मुलांना दिवसातून कमीत कमी 2 वेळा ब्रश आपली करण्याची सवय त्यांना ठेवायलाच पाहिजे। आणि कुठल्याही प्रकारे आपण जेवण झाल्यानंतर, जेवणाच्या पूर्वी आणि जेवणानंतर हात आणि चूळ भरणे ह्या गोष्टी जर आपण बारकाईने पाळल्या तर भविष्यामध्ये जे आजार होतात त्याच्यामध्ये भरपूर नियंत्रण करू शकतो। दुसरी की एकंदरीत वरचेवर जसं आम्ही लहान मुलांना पण वळण देणं त्याच्या इतकंच महत्व आहे की मोठ्या ज्या मध्यम अडल्ट जो भाग आहे, क्योंकि त्याच्यामध्ये कसं होते की जसं जसं त्यांनी पान तंबाखू चुना ह्या गोष्टी खातात त्या काही प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जातच असतात, त्या दृष्टीकडे त्यांनी भरपूर दुर्लक्ष करतात। आणि किमान मग ह्या जर त्यांनी स्वच्छतेचा भाग जर पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्याशी लढू शकतो आणि एक अवेअरनेस तयार करू शकतो।
0: म्हणजे किमान दिवसातून दोन वेळा दात घासणं गरजेचं आहे आणि काहीतरी खाल्ल्यानंतर आपण चूळ भरावी आणि हातही स्वच्छ
1: धुवायला पाहिजे. साखरेचं जे प्रमाण आहे सध्या जो डायबिटीज किंवा साखर आजार आहे त्याचं आणि ओरल हायजीनचं फार एक संलग्न त्याचा संबंध आहे. कारण जेव्हा जेव्हा तोंडामध्ये साखर हा एक पदार्थ तयार होतो तिथं बॅक्टेरिया व्हायरस किंवा फंगस ग्रो व्हायचे भरपूर चान्सेस असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण गोड खातो कमीत कमी त्याचं चूळ भरून व्यवस्थित तोंडाची स्वच्छता राखायलाच पाहिजे.
0: अच्छा, बऱ्याच लोकांना अशी समस्या असते की मग तोंडाचा वास येतो, मग डॉक्टर सांगतात की तुमचं डायजेशन व्यवस्थित नसेल किंवा पोटाचा काहीतरी आजार असेल आणि त्याची ती लक्षणं असू शकतात वगैरे वगैरे. पण काही लोकांना नॉर्मली सुद्धा असा त्रास होतो, तर का असं होतं?
1: बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण मुख दुर्गंधी किंवा हॅलिटोसिस जो भाग आहे, तोंडाला वास येणे किंवा एक प्रकारच्या तोंडामध्ये काही ठराविक लोकांना आपण बोलताना पण समजू शकतो की काही एक प्रकारची दुर्गंधी वास येते, तर आपल्या वैद्यकीय ह्याच्यामध्ये असं म्हणते की तोंड हा शरीराचा किंवा इंटेस्टाईन सिस्टमचा एक आरसा आहे. जसं की जिभेवर बघून पण आपण काही गोष्टी त्याला डायग्नोज करू शकतो की ह्या माणसाला काय आजार आहे. जसं की त्या जिभेची योग्य काळजी घेणे, कारण जीभ हा आपल्या GIT सिस्टम पचन संस्थेचा एक आरसाच आहे. मग जेव्हा जेव्हा काहीतरी फक्त रिलेटेड पचन संस्थेच्या आजारामुळे प्रादुर्भाव किंवा मुख दुर्गंधी होऊ शकत नाही त्याला भरपूर कारणं आहेत. जसं की व्हिटॅमिन डेफिशियन्सी किंवा वरचेवर तोंड येणे जो भाग म्हणतो, ह्या भागामध्ये आपण फक्त पर्यायी म्हणून जागरूक करणे महत्वाचं नाही, तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, किमान 6 महिन्यातून एकदा तरी आप रेग्युलर आपले दाताची तपासणी करणे, जर हा जो पू सारखा जर रक्तस्त्राव किंवा काही दुर्गंधी येत असेल आणि ती 15-20 दिवसांसुद्धा पण कमी वाटत नसेल, तर आपण एक योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं निदान करणे आवश्यकच आहे. कारण सुरुवातीच्या आत्ताच्या काळात जर बघितला तर तोंड ह्या शेतकरी किंवा हे आपले लोक आहेत जे तंबाखू किंवा आधी गुटख्यांचं सेवन करतात, आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतो तो 3 दुसऱ्या स्टेजचा आजार झाल्यानंतर दवाखान्याला त्यांनी अप्रोच करतात. त्याच्या अगोदरच जर ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याला प्रिव्हेंटेटिव्ह किंवा त्याला एक योग्य प्रकारात त्याची तपासणी वेळीच करून केले तर ते पुढचा आजार व्हायचा आपण वाचू शकतो.
0: बरोबर. मग आता तोंडाचे आजार म्हटलं तर युजुअली आपल्याला जास्त करून अल्सरचे वगैरे प्रकार पाहायला मिळतात, तर ते जास्त करून होतं, तर त्याचं काय नेमकं कारण असू शकतं?
1: अल्सर किंवा जो आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा एक अल्सर हे काय होते, जेव्हा जेव्हा त्याची एपिथेलियल लायनिंग जेव्हा डिस्टर्ब होतात किंवा जो आपल्या पेशींचा एक ठराविक लेअर असतो तो जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा त्याला अल्सरेशन म्हणतो. त्याला फक्त आपल्या पचन संस्थेशी रिलेटेड नाही आहे तो. जेव्हा काहीतरी शरीर मध्ये आता हीट झाली, हा जो मुख्य जेव्हा आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो, लोक आपल्याकडे रुग्ण येतात की तोंडामध्ये हीट झालेली आहे किंवा आपण
0: तोंडेन
1: जेव्हा म्हणतो, हा फक्त इन्फेक्शनचा भाग असू शकत नाही. त्याच्यामध्ये डेफिशियन्सी किंवा त्या शरीरामध्ये काही घटक जे कमी असतात, जसं कॅल्शियम कमी असलं तर होते, व्हिटॅमिन सी कमी असलं तरी होते. सो योग्य वेळी निदान करून त्याला अचूक उपचार घेणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा पेशंट आपल्याकडे येतोय आणि त्याला काही आ करताना किंवा तोंडाची जी उघड होती ती 50% वर होत नसेल, तिथं काहीतरी फायब्रोसिस किंवा म्युकोजल ॲडेशन्स काहीतरी असेल, तर त्यांनी त्वरित मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे आणि आपल्या फॅमिली फिजिशियन किंवा एक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे.
0: असं म्हटलं जातं की म्हणजे ज्यांना तंबाखू गुटखा वगैरे खाण्याचं जास्त सवय आहे अशा लोकांना तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, कर्करोग होऊ शकतो, तर तो आपण कसा ओळखावा?
1: साधारणपणे जसं आम्ही भारताचा स्टॅटिस्टिक्स जर डाटा बघितला तर भारत अशा एका वाटचालीकडे जातोय की आमच्या देशामध्ये कर्करोग आणि डायबिटीज हे एक म्हणजे प्रत्येक 5 च्या मध्ये एकट्याला असं सध्या तरी चाललेलं आहे. सर, तंबाखू जो हा भाग आहे, तंबाखूमध्ये कार्सिनोजिन जे आहे त्याच्या म्हणजे कार्सिनोजेनिक असा घटक आहे तो आपल्या जीन जेव्हा त्याला म्युटेट होते तरच त्याला कॅन्सर डेव्हलपमेंट व्हायचे चान्सेस असते. असं नाही की सगळे लोक तंबाखू खातात तर प्रत्येकाला कॅन्सर होईल. सो जेव्हा आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणतो, जेव्हा त्या प्रकारचं शरीर त्याला साथ देते तेव्हाच ते कार्सिनोजेन ऍक्टिव्हेटेड होऊन त्याला ओरल कॅन्सर व्हायचा चान्सेस असतोय.
0: बर, मग तो आपल्याला झालाय हे कसं समजतं?
1: एकंदरीत आता सुरुवातीला तर तोंड कोरडं पडणे त्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. आणि जेव्हा आपण चावतो, चर्वण करतो, जेव्हा चावायला किंवा एखादा घास घ्यायला आपण आ करतो तेव्हा ते आपल्याला डिफिकल्टी जेव्हा होईल की असा जबड्याचा भाग पूर्ण आ करताना जर डिफिकल्टी होत असेल आणि जो वरचेवर जो व्रण होतो जसा अल्सर आहे तो भरत नसेल जखम आणि त्याच्या रिलेटेड पेशंटचं वजन जर कमी होत असेल तर हिस्ट्री जो महत्त्वाचं आहे म्हणजे जर पर्टिक्युलर माणूस किंवा एक व्यक्ती त्या पद्धतीच्या व्यसनामध्ये असेल आणि ही ठराविक काही लक्षणे असतील तर त्यांनी योग्य सल्ला घेतलेला बरं आहे. कारण असं होत नाही की ह्याच माणसाला कॅन्सर होईल असं सांगता येत नाही. सो त्याचे जे ठराविक निदान आहेत किंवा ठराविक लक्षणं आहेत ती योग्य पडताळून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही उपचार न केलेलं बरे.
0: अच्छा, मग इथं मुलांचं जे ओरल हायजीन आहे त्याचीही काळजी सुरुवातीपासून घेतली पाहिजे हे आपण सांगतोच आहोत, पण ती नेमकी कशी घ्यावी?
1: साधारण तरी मुलांच्या मध्ये दोन प्रकारचे दात असतात, जसं आपण म्हणतो की दुधाचे दात आणि जे परमनंट टीथ असतात. सो आता जर बघितलं की लहान मुलांच्या मध्ये जेव्हा मूल जेव्हा रांगतं मान धरतं चालतं सो जेव्हा जेव्हा दात इरप्ट होतात दात यायला लागतात तेव्हा त्याला एक प्रकारचा इन्फेक्शन व्हायचं चान्सेस भरपूर असतोय. मग जेव्हा ते इन्फेक्शन आहे तर त्याला आपण आता भरपूर टेक्निक्स असे आलेत की आपण त्यांना माउथ कॅप वगैरे देऊ शकतो, पण जेव्हा मूल पहिली दुसरीला जाईल किंवा त्याच्या अगोदर अंगणवाडीला जाईल त्यांना योग्य प्रकाराची सवय आहार त्यांच्या तोंडाची स्वच्छता आणि दिवसातून किमान 2 वेळा ब्रश ही जर आपण त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना एक प्रकारचं डिसिप्लिन लावली तर पुढच्या पिढीमध्ये जे आजार आहेत किंवा ज्यांना अवेअरनेस आहे जागरूकता आहे तो डेफिनेटली कमी होईल.
0: बरोबर.

0: मग हे तर झालं मुलांचं, मग तसंच गर्भवती महिलांनीही आपल्या तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे का?
1: हो हो, कारण प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या एका एक विशिष्ट फेज असतो लाईफमध्ये, जिथं कसं होतंय गर्भधारणाच्या वेळेला आपल्या हार्मोन किंवा ज्या संप्रेरक भरपूर बदल झालेले असतात आणि आपली बॉडी एवढी ससेप्टेबल म्हणतो जी कुठल्याही इन्फेक्शनला ओढून घेण्याची जी त्याची शक्ती असते ती फार असते. मग फक्त गर्भधारणेला किंवा त्या फेजमध्ये हायजीन किंवा जागरूकता देऊन उपयोग नाही, ते प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे. कारण एखादी लेडीज जी गर्भधारणेमध्ये आहे, महिला आहे, ती फक्त स्वतः इन्फेक्टेड होत नाही तर तिच्याबरोबर जे पोटामध्ये बाळ आहे ते पण इन्फेक्टेड व्हायचं चान्सेस असते. सो त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये हार्मोनल डिस्टर्बन्स झालेले असतात. सो योग्य त्यांचं जे मार्गदर्शन किंवा मुखस्वच्छता पाळल्यामुळे बरेच काही आजार आपण त्यांच्या नियंत्रणात आणू शकतो.
0: अच्छा, मग हे जे डायबेटिक पेशंट असतात त्यांना खरं तर खूप आपली हेल्थ सांभाळावी लागतेच, पण हे डायबेटिक पेशंट आणि हृदयाच्या आजारांचा काय संबंध आहे?
1: येस, कारण डायबेटिक हा एक आजार म्हणण्यापेक्षा एक लाईफस्टाईल झालेली आहे आता सध्या. कारण डायबिटीज नुसता फक्त मर्यादित असं नाही, किंवा जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स बघतो एरवी 10 मधल्या लोकांच्या मध्ये 2-3 लोकांच्या मध्ये त्यांची साखर वाढलेली असते.
0: हो ना.
1: हा, मग जेव्हा आपण हिरड्यांचा आजार म्हणतो, हा लाळ जो भाग आहे किंवा तोंडातला जे आपल्याला जे चर्वण करण्यासाठी मदत करतात पाचक रस, ह्या आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा किंवा पचनाचा एक घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आजारा शरीरामध्ये शुगर किंवा साखर वाढलेली असते, तर साखर हा एक बेस बनतो की त्याच्यावर ते बॅक्टेरिया आणि पॅरासाइट डेव्हलप होऊ शकतात आणि त्यांना एक नॅचरल एक प्लॅटफॉर्म मिळतो की तो त्याच्यावर तो ग्रो होईल. म्हणून आपण असं बघतो की शुगर किंवा डायबिटिक पेशंटच्या मध्ये जे जखम होतात किंवा जे वरच्यावर तोंड येणं हे लगेच भरून येत नाही.
0: बरोबर.
1: कारण त्याचा जो बॉडीचा इम्युन सिस्टम आहे तो साखरेवर ऍड झालेला आहे आणि साखर त्याला प्रमोट करत असते किंवा त्याला चालना देत असते ग्रो व्हायला. मग अशा डायबिटिक पेशंटमध्ये त्यांची शुगर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचा घटक आहे. नुसतं त्यांना ओरल हायजीन किंवा अवेअरनेस देऊन चालणार नाही, योग्य मार्गदर्शन आणि तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांची शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे.
0: अच्छा, मग एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आता ओरल हायजीन डे बद्दल आपण बोलतोय, तर याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल काय आहे?
1: आता ओरल हायजीन डे हा एक काय विशिष्ट वेगळा पद्धत असं नाही आहे. होमिओपॅथी एक इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिचलित सिस्टम आहे. जसं की 10 लोकांच्या मध्ये लोकांना किंवा पेशंटना जर ओरल अल्सर किंवा थ्रश डेव्हलप झाले असतील किंवा तयार होत असतील, सगळ्यांना एकाच प्रकारचं औषध नाही आहे. कारण प्रत्येकाची पचन संस्था, प्रत्येकाचं इम्युन सिस्टम आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्ती ह्या वेगवेगळ्या आहेत. सो होमिओपॅथीमध्ये अशी भरपूर प्रमाणामध्ये कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम जेव्हा आपण बघून औषधं देतो, तर फक्त आम्ही त्याला ट्रीटमेंट करत नाही किंवा बरा करत नाही, तर पुढे होणाऱ्या आजारापासून पण त्यांना आपण एक शरीरामध्ये इम्युन सिस्टम डेव्हलप करायला हेल्प करतो. सो होमिओपॅथी एक व्यक्तिचलित आणि इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आहे. जसं की फक्त आपण त्यांना औषधं देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन पण करणं गरजेचं आहे.
0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण नॅशनल ओरल हायजीन डे बद्दल ऐकत आहोत. डॉक्टर गोविंद सुळकर आपल्या सोबत आहेत. सर, बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत आपण डिस्कस केल्या आणि प्रत्येक आजारांमध्ये ताणतणाव स्ट्रेस हे एक असतंच असतं, तर याच्यामध्ये सुद्धा या ताणतणावाचा आरोग्यावरती काही परिणाम होतो का?
1: एक अचूक प्रश्न विचारलाय तुम्ही. जसं की आता आपण बघतोय सध्याच्या ह्या गडबडीच्या जगामध्ये ताणतणाव आणि आपण जीवनशैली हे फार महत्वाचा त्याचा एक संबंध आहे. नुसतं ताणतणाव असं नाही, जसं की आपण मेडिसिन मध्ये म्हणतो की हरी वरी करी, म्हणजे गडबड करणे, काळजी आणि जे स्पायसी फूड्स आहे जेव्हा तिखट जे म्हणतो, ह्या सगळ्यांचा जेव्हा हे होतोय तर आपल्या शरीरामध्ये नक्कीच काहीतरी बदल दिसतात. आणि जेव्हा जेव्हा पचन संस्थेमध्ये काहीतरी बिघाड होईल, जसं की हरीवरी करी म्हणतो आपण, आणि फर्स्ट जेव्हा आपल्या येतो तोंडामध्ये त्रास येतो किंवा ओरल अल्सर्स होतोय, त्याचा एक संबंध दाखवते की आपली पचन संस्था कुठेतरी कमकुवत आहे. सो स्ट्रेस भाग जो आहे किंवा तो ताणतणाव आहे हा एक आपल्या शरीरावर डेफिनेटली त्याचा एक प्रभाव असतोयच. सो फक्त ओरल हायजीन डे किंवा लोकांना आपण एक गायडन्स देण्यापेक्षा लोकांना समृद्ध जीवनशैली कसं आपण जगू शकतो, म्हणजे फक्त ताणतणाव नियंत्रण ठेवणे म्हणजे आजार जातात असं नाही आहे, त्याच्याबरोबर योग्य त्यांना मार्गदर्शन, योग्य जीवनशैली नियमित व्यायाम आणि भरपूर प्रमाणामध्ये जसं आपल्या बॉडीचं रिक्वायरमेंट आहे तसं पाणी पिणे, चांगला आहार घेणे, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी हे करू शकतो, कंट्रोल करू शकतो.
0: मग याच्यामध्ये वृद्धांनीही याच्या संबंधी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
1: हो, कारण वृद्धापकाळ हा जो एक लाईफमध्ये जो फेज आहे किंवा जो एक चढाव उतार जो काळ आहे, इथं काय होतंय भरपूर प्रमाणामध्ये वृद्धापकाळामध्ये आपण बघितले की आर्टिफिशियल डेंचर्स असतात किंवा लोक दाताची लावलेले दात असतात किंवा त्याची योग्य काळजी घेत नाहीत. मग त्याच्यामध्ये जेव्हा हे आपले नैसर्गिक दात असतात त्याचा कोपिंग मेकॅनिझम वेगळा असतो आणि कुठलीही आर्टिफिशियल किंवा जी आपण बाहेरनं जी गोष्ट शरीरामध्ये ठेवतो आपलं शरीर त्याला नैसर्गिकरित्या बाहेर काढायचा प्रयत्न करते. मग ह्या डेंचरची जी काळजी घेणे आहे किंवा आपला त्यांचा आरोग्याचा जो तोंडाचा जो भाग आहे हा फार महत्वाचा रोल प्ले करतोय. मग त्या वृद्धापकाळामध्ये तुमचे जर डेंचर असतील तर ते नियमित 2 वेळा तुम्ही जेवायच्या अगोदर आणि जेवणानंतर स्वच्छ तोंड धुतलं पाहिजे, रात्री झोपायच्या अगोदर डेंचरची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जे त्यांच्या वयेनुसार जे आजार होतात पचन संस्थेमध्ये ते फक्त हायजीन आणि चांगल्या सकस आहाराबद्दल आपण नियंत्रण करू शकतो.
0: मग यानंतर सर, म्हणजे नेहमी आपल्याला सांगितलं जातं की वेळोवेळी डेंटिस्टकडे जावं, जरी काही दुखत नसलं तरी सुद्धा आपण जाऊन व्हिजिट केली पाहिजे किंवा आपल्या दातांचं आरोग्य आपण जाणून घेतलं पाहिजे, तर ते किती महत्वाचं आहे नाही का?
1: हो, कारण माझ्या मते प्रत्येक इंडिव्हिज्युअल जे आहे त्यांनी आपल्या 6 महिन्यानंतर आपल्या डेंटिस्टकडे जाऊन योग्य आपल्या दातांची तपासणी केली पाहिजेच. कारण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात असे टूथपेस्ट आहेत की ते नॅचरली आपला इरोजन लेअर जो आहे सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचं काम करतोय. सो योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन, त्यांचा अचूक सल्ला आणि दातांची काळजी, नियमित आपल्या डॉक्टरना 1-6 महिन्यानंतर आपल्या दातांची तपासणी, हे काळाची गरज आहे.
0: यानंतर सर, मग तोंडाचं आरोग्य नीट राहण्यासाठी आहारही महत्वाचा आहे का?
1: हो, आहार हा जो भाग आहे, कारण आपण जे खातो त्याच्यामधनं आपल्याला शक्ती मिळते. सो आहार हा पोषक आणि संतुलित प्रमाण असला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर आपल्या तोंडाच्या आहाराचा आपण जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येकाने हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं किंवा कॅल्शियम, दुधासारखे पदार्थ घेणे आणि एक चांगल्या हिरड्यांचा व्यायाम म्हणतो. जसं की पूर्वीची कल्पना होती की आपण आत्ता ब्रश करतोय, पण पूर्वीची लोक बोठानं करायची, त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपण हिरड्यांना मसाज करायचो. आत्ता काय होते, ब्रश आल्यामुळे जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रश आहेत त्या ब्रशच्या तीक्ष्ण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इंजुरी व्हायचे चान्सेस भरपूर असतो. मग योग्य प्रमाणामध्ये आहार घेणे किंवा फोलिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये घेणे हे इंजुरीला फक्त रिपेअर करायला मदत करत नाही तर आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार होऊन तिथं एक हिलिंग प्रोसेस व्हायला पण मदत करते.
0: मग यामध्ये सर, आता लोकांमध्ये मुख आरोग्याबद्दल किंवा ओरल हायजीन बद्दल कोणते गैरसमज आहेत?
1: गैरसमज म्हटलं तर आपण असं विचार करू शकतो की मी तंबाखू खातोय आणि मला आजार होणारच नाही, ही जी गैरसमज आहे किंवा आम्हाला काही होत नाही आम्ही पिढ्यांपिढे तंबाखू खातोय, हा जो लोकांच्या मध्ये जो एक थॉट प्रोसेस डेव्हलप झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला वर्कआउट करावं लागणार आहे. कारण लोकांना असं वाटतंय की आम्ही आजारी पडणार नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये त्याची तेवढी जागरूकता नाही आहे, आजाराबद्दल त्यांचं महत्व नाही आहे आणि त्यांची जी जीवनशैली आहे ते अपडेट किंवा जो आपल्या ह्याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये अपडेट पाहिजे तो नाही आहे. त्याच्यामुळे काय होतंय की एखाद्या माणसाला आपण त्याचं महत्व समजून देतो तेव्हा त्याला ते लवकर कळणं अवघड आहे, पण जेव्हा जेव्हा ते आपण रिपीटेडली त्याला सांगत जातो की असं केल्याने असं होतंय, आजकालच्या टीव्हीच्या ह्याच्यामुळे भरपूर लोकांना आपण जागृत करू शकतो किंवा रेडिओच्या माध्यमातून त्यांना आरोग्याचं महत्व कळवून देणं फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात हा जो चॅलेंजिंग भाग आहे की ऑर्थोडॉक्स म्हणजे आपली जी जुन्या लोकांना त्याचं महत्व कळवून देणे, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस जेव्हा होईल तेव्हा चांगलाच त्याच्यामध्ये परिणाम दिसेल.
0: अच्छा, नॅशनल ओरल हायजीन डे निमित्त सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
1: एक डॉक्टर म्हणून आज ह्या नॅशनल ओरल हायजीन डे किंवा राष्ट्रीय मुख स्वच्छता दिन 1-2 जरुरी गोष्टी मी सगळ्यांना ह्या विनोदनीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तोंड हा आपल्या शरीराचा फार महत्वाचा भाग आहे आणि त्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो आता जेव्हा आपण बोलू शकतो की एक डॉक्टर म्हणून प्रत्येकानं तोंडाची काळजी घेणे, व्यवस्थित सकस आहार घेणे, योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे, संतुलित चांगल्या प्रकारचा जो आहार आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ह्याच्यासोबतच व्यवस्थित व्यायाम आणि आपला रुटीन जो आहे जीवनशैली प्रत्येकाने बदललीच पाहिजे.
0: खूपच महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगितल्यात सर, आणि राष्ट्रीय मुख स्वच्छता दिनानिमित्त आपण आज बोलत होतो आणि ज्याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल काय आहे तेही आपण बोललो. आज तुम्ही आलात आणि या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. आज नॅशनल ओरल हायजीन डे आहे, म्हणजेच राष्ट्रीय मुख स्वच्छता दिवस. या दिवसानिमित्त आपण तोंडाची काळजी कशी घेतली पाहिजे, तोंडाचं आरोग्य कसं नीट राखलं पाहिजे याविषयी ऐकलं. आपल्याला मार्गदर्शन करत होते डॉक्टर गोविंद सुळकर, जे केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे HOD आहेत आणि असोसिएट प्रोफेसर सुद्धा. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 286.
1: ಕೆಲವರು ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಕಟ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ತಲೆಮಾರುಗಳನ್ನೇ ಕಟ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅಪ್ರತಿಮ ಹೆಜ್ಜೆ ಮೂಡಿಸಿದ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಬಿ ಕೋರೆ ಅವರಿಗೆ 79ನೇ ಜನ್ಮದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಯುವರ್ ವಿಷನ್ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಟು ಶೇಪ್ ಜನರೇಷನ್ಸ್. ಕೆಎಲ್ಇ ಫ್ಯಾಮಿಲಿ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: ज्ञानके ज्योति कनसुगळिगे रेक्के ಸೇವೆಗೆ ಹೊಸ ಅರ್ಥ. 4 ದಶಕಗಳಿಂದ ತಲೆಮಾರುಗಳಿಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಿರುವ ವಿಷನರಿ ಲೀಡರ್ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಬಿ ಕೋರೆ ಅವರಿಗೆ 79ನೇ ಜನ್ಮದಿನದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ವಿತ್ ಇಮ್ಮೆನ್ಸ್ ಪ್ರೈಡ್ ಅಂಡ್ ರಿಸ್ಪೆಕ್ಟ್, KLE ಫ್ಯಾಮಿಲಿ.

0: अंजली।
1: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
2: 319 institutions, over 18,000 faculty, more than 145,000 students and 5,500 healthcare beds.
3: Behind these numbers stands a vision that has transformed millions of lives.
2: Happy 79th birthday to Padma Shri Dr. Prabhakar B. Kore. Best wishes from the KLE family.
4: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300 seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
5: स्वप्नांना दिशा देणारे मार्गदर्शक, ज्ञानज्योत अखंड तेवत ठेवणारे शिक्षण प्रेमी,
6: आपल्या सेवाभाव, दूरदृष्टी आणि दृढ संकल्पातून लाखो आयुष्यांना प्रेरणा देणारे पद्मश्री डॉक्टर प्रभाकर बी कोरे
5: सर, आपणास 79 व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा,
6: कारण तुम्ही आहात KLE परिवाराचा मानबिंदू।

0: The architects of dreams, the torchbearer of knowledge, the inspiration behind countless success stories.
1: Celebrating the 79th birthday of visionary leader Padma Shri Dr. Prabhakar B. Kore. Happy birthday, sir. With pride and gratitude, KLE family.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Some leaders build institutions. Great leaders build generations. Through education, healthcare and service, Padma Shri Dr. Prabhakar B. Kore has created a legacy that continues to inspire.
0: Wishing you a glorious 79th birthday, sir.
1: With respect, KLE family.

0: से करेंगे सबका स्वागत।
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
3: 319 institutions, 18,000 plus faculty, 1,45,000 plus students, 5,500 plus healthcare beds. ಇದು ಕೇವಲ ಸಂಖ್ಯೆಗಳಲ್ಲ, ಒಬ್ಬ ವಿಷನರಿ ಲೀಡರ್ನ ಮಹಾಪಯಣ. ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಬಿ ಕೋರೆ ಅವರಿಗೆ 79ನೇ ಜನ್ಮದಿನದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಬೆಸ್ಟ್ ವಿಶಸ್ ಫ್ರಮ್ KLE ಫ್ಯಾಮಿಲಿ.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: One vision that transformed education. One commitment that strengthened healthcare. One leader who continues to inspire generations.
2: Wishing Padma Shri Dr. Prabhakar V. Kore a very happy 79th birthday.
1: With immense pride, respect and warm wishes from the KLE family.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.